0: कोई बाबा बाबा बाबा केर कुटी केर शेता मारे
1: द पढ़ाचुवाने वोट निलवड़ी के ले
0: यू नारा
1: दर्शिके ने वोचने आरम इवड़ों ने रनोटे पिन्ने ले पुलिस उन्दर दे आते हैं ना कुटी ले रनोला
0: आरे मिया पार पन्ना मुड़ी मुरी अंशाट्टे इंदर रंबल लाने में आये तंबरानी
2: चाड़ी बोयो किरकुटा ना बोयल
1: दे पेरुत्तु बगार കുഞ്ഞിപ്പാത്തുമ്മ താത്തയുടെ മോളല്ലേ?
0: അതെ. നിങ്ങളോ?
1: ഞാൻ ബാളക്കുട്ടി. വരട്ടെ, കുറുക്കാച്ചാർ പോയല്ലോ.
0: ഇതാണല്ലേ ബാളക്കുട്ടി, മുന്തിയ പ്രസംഗക്കാരൻ, തൊഴിലാളി നേതാവൻ, പള്ളിയിൽ കേറില്ല.